0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौ

सुपर सुप्रभात, छत्रपती संभाजीनगर आणि आज आहे 9 जुलै. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय, आजच्या दिवसात स्पेशल काय असं घडलं होतं. तर 1873 मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला होता. तिथून तर आज मुंबईतील शेअर बाजार किती मोठा झाला हे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि याची सुरुवात एका वडाच्या झाडाखाली झाली होती 1873. त्यानंतर 1874 रोजी इंग्लंड मधील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले होते आणि हे इतिहासात पहिल्यांदाच झालं होतं असं काहीतरी. आणि विम्बल्डन चॅम्पियनशिप किती मोठी असते तर याची सुरुवात 1887 मध्ये झाली होती 9 जुलै पासून. आणि 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि 1969 मध्ये वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला होता. आणि 2011 9 जुलै रोजी सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती झाली होती. तर दक्षिण सुदान हा एक नवीन देश आहे. आणि यासोबतच आज 9 जुलै रोजी निधन झालं होतं 2022 भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक मानले जाणारे BK सिंगल यांचं. तर हे होतं 9 जुलैचं दिनविशेष, ज्या काही महत्वाच्या घडामोडी या दिवशी इतिहासात झाल्या होत्या त्याबद्दलचं. तर अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा RJ अदनानला इन द शो.

0: लेट्स टॉक अबाउट योगा। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान आपके साथ है। और योगा से ही होगा, बहुत कुछ होता है, लेकिन क्या कुछ होता है, किस तरीके से होता है और कौन सा योगा करना चाहिए, कौन सा प्राणायाम बहुत इंपॉर्टेंट है, इसी बारे में आज हम जानेंगे। अपने से बता है तो योग गुरु गंगा प्रसाद खरात सर।
1: मन अपन जरी आपल्याला हे दिसत नाही, तर मानवी मन हे एक अथांग न उलगडणार खोड आहे। आपण बऱ्याच वेळेस आपण असं बोली भाषेत चालता बोलता म्हणतो की अरे माझ्या पण मनाचा विचार करा, मलाही मन आहे, माझं मनाचं कुणी ऐकूनच घेत नाही। तर असं हे मानवी मन म्हणजे विचार, भावना, बुद्धी, स्मरणशक्ती आणि जाणीव यांची एक एकत्रित अशी प्रणाली आहे। मानवी मेंदूच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व मानसिक प्रक्रिया म्हणजेच मन होय। मन हा डोळ्यांना न दिसणारा अवयव आहे। मनाचा अंदाज आपल्या वागण्यातून येतो, बोलण्यातून येतो, हावभावातून येतो, पण प्राणवायू किंवा घरामध्ये जशी तारेतून येणारी वीज आपल्याला दिसत नाही, तशीच मन ही न दिसणारी पण असणारी अशी संस्था आहे। तर अशी थोडक्यात आपण मनाची एक छोटीशी व्याख्याच म्हणून आपण बघितलेले, तसं खूप याच्यावर म्हणजे अगदी ग्रंथ होऊ शकतात, पण आजच्या भागापुरतं एवढं ठीक आहे।
0: तर सरांनी जी इन्फॉर्मेशन आता आपल्याला दिली ते फॉलो करा आणि त्याप्रकारे निरोगी रहा आणि ऐकत रहा।

0: लेट्स टॉक अबाउट हेल्दी लाइफ, क्योंकि हेल्दी रहोगे तो वेल्दी रहोगे। आप सुन रहे हो आरजे अदनान कौन एमजीएम 90.8 FM, और आज हम बात करेंगे फॉलिक एसिड फॉर प्रेग्नेंट वीमेन, यानी फॉलिक एसिड प्रेग्नेंट वीमेन के लिए कितना इम्पोर्टेंट है, जरूरी है। और हमारे साथ एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर मंजूषा हिवरे मैम, एमजीएम मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट। गर्भवती महिलांसाठी फॉलिक एसिड इतके महत्वाचे का असते?
1: हाँ, विषय खरंच एकदम विशेष लक्षात ठेवण्यासारखं आहे। तसं प्रत्येक स्त्रीने गर्भधारणा होण्यासाठी आधीपासून गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ऍसिड घ्यायलाच हवे, ते अति आवश्यक आहे। यामुळे काय होतं की बाळामध्ये मेंदूची पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये जे जन्मजात दोष आढळून येतात ते होण्याचा धोका टळू शकतो। आता याच्यात कुठले दोष होऊ शकतात, विशेषतः न्यूरल ट्यूब डिफेक्ट याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो जर हे फॉलिक ऍसिडचं प्रमाण कमी असलं तर। आणि

0: याशिवाय अकाली प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ, जन्माचा धोका पण कमी होऊ शकतो जर फॉलिक ऍसिडचं प्रमाण एकदम बरोबर असलं तर.
1: आणि गर्भधारणेदरम्यान फॉलिक ऍसिडला काय महत्वाचं का मानलं जातं?
0: गर्भधारणेच्या दरम्यान सुरुवातीचे जे 4 आठवडे असतात ज्याच्यात बाळाचा, मेंदूचा आणि पाठीच्या कण्याचा जडणघडण सुरू असते, तर या दरम्यान फॉलिक ऍसिडची आवश्यकता खूप असते. जी गर्भवती आई असते तिच्या शरीरासाठी पण आणि बाळाच्या वाढीसाठी पण. तर या काळात आईच्या शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता असल्यास बाळामध्ये जन्मदाश दोष होण्याचा धोका वाढतो, म्हणून आपल्याला फॉलिक ऍसिड या काळात अति आवश्यक आहे.
1: तर फॉलिक ऍसिड गर्भवती महिलांसाठी किती महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर स्टे ट्यून.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Pathrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Pathrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711174254.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
6: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
5: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
6: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
5: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
8: मास्टर टुमारोज टेक टुडे, नॉट संडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन, टुमारोज ब्राइट फ्यूचर. जॉइन Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

0: लेट्स टॉक अबाउट करियर. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करियर कट्टा मध्ये आपण वेगवेगळ्या करिअरच्या संधींबद्दल बोलत असतो. तर आज आपण बोलणार आहोत MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी विषयी. आपल्या सोबत आहे डॉक्टर मानसी करजगावकर मॅम, HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. तर मॅम, सर्वात आधी तर आम्हाला तुमच्या डिपार्टमेंट विषयी सांगा.
1: MGM युनिव्हर्सिटीमधील सायकॉलॉजी डिपार्टमेंट हे विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक एक्सलन्स सोबतच त्यांच्या ह्युमन अंडरस्टँडिंग, इमोशनल इंटेलिजन्स, मेंटल हेल्थ अवेअरनेस आणि प्रॅक्टिकल स्किल डेव्हलपमेंटवर विशेष भर देणारे डिपार्टमेंट आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य, इमोशनल वेलबिईंग झालं, बिहेवियरल सायन्सेस झालं आणि काउन्सिलिंग ह्याचे खूप जास्त महत्त्व वाढत आहेत. त्यांना झपाट्याने एकदम फास्ट रीतीने हे सगळं वाढत आहे, त्यामुळे सायकॉलॉजी हे अत्यंत प्रॉमिसिंग फील्ड बनले आहे. हे सगळं कन्सिडर करून आपल्या डिपार्टमेंटचे जे फॅकल्टीज आहेत ते अतिशय एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे, एक्सपर्ट्स आहेत त्या फील्डमधले, त्या क्षेत्रातले. आणि आपलं जे डिपार्टमेंट आहे ते एक्सपिरियन्शियल लर्निंग अप्रोच जो आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बेस्ड ऑन NEP, आपण स्टुडंट्सला एक्सपिरियन्शियल लर्निंग अप्रोच वापरतो आणि भरपूर फील्ड वर्क आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिसेस आपण त्यांच्याकडून करून घेतो. ॲडिशनली आपल्याकडे सायकॉलॉजिकल टेस्टिंग शिकवलं जातं विद्यार्थ्यांना, काउन्सिलिंग स्किल्स शिकवलं जातं आणि केस बेस्ड लर्निंग हे पण शिकवलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत ते हॉस्पिटल्समध्ये, निरनिराळ्या NGOs, रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये, स्कूल्समध्ये आणि रिलेटेड इंडस्ट्रीजमध्ये आपण एक्सपोजर देतो स्टुडंट्सला. रिसर्च ओरिएंटेशन हे अतिशय स्ट्रॉंग आहे आपल्या डिपार्टमेंटचं. हे सगळं बघून विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, त्यांचं कम्युनिकेशन स्किल पण एनहॅन्स होतं, त्यांचं प्रोफेशनल एथिक्स एनहॅन्स होतं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांचं सायकॉलॉजिकल जो अप्रोच असतो ते त्याच्यात आपले विद्यार्थी एक्सपर्ट होतात.
0: तर एक्झॅक्टली सायकोलॉजी डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करतं याबद्दल आपण जाणून घेतलं. तर यात कोणकोणते प्रोग्राम्स आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट इज रेडी टू हेल्प यू मेक योर करियर इन होटल मैनेजमेंट, एविएशन, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 879304754 or visit mgmu.ac.in.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत सायकोलॉजी या फील्ड विषयी. तुम्ही ट्यून केलं MGM 90.8 FM RJ अदनान, तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर मानसी करजगावकर मॅम, HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी MGM युनिव्हर्सिटी. मॅम, सायकोलॉजी मध्ये कोणकोणते प्रोग्राम्स अवेलेबल आहेत?
1: आपल्या डिपार्टमेंटमध्ये सध्या अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत आणि डिप्लोमा लेवलचे सुद्धा स्पेशलाइज्ड कोर्सेस उपलब्ध आहेत. अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये आपल्याकडे BA ऑनर्स सायकॉलॉजी आणि BA ऑनर्स सायकॉलॉजी विथ रिसर्च हा प्रोग्राम उपलब्ध आहे. आता जे BA ऑनर्स सायकॉलॉजी विथ रिसर्चचा जो कार्यक्रम आपण राबवतो त्याची स्पेशालिटी ही आहे, 4 वर्षाचं बॅचलर्स डिग्री केल्यानंतर विथ रिसर्च विद्यार्थ्या डायरेक्ट PhD ला अपियर करता येतं. ते PhD साठी एलिजिबल होतात ॲज पर द एज्युकेशन पॉलिसी आत्ता. आणि हे कोर्सेस विद्यार्थ्यांना सायकॉलॉजीचं थिअरटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल जे फाउंडेशनल नॉलेज आणि रिसर्च स्किल्स आहेत त्याच्यात खूप मदत करतं. हे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स झाले. पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्समध्ये खूप इंटरेस्टिंगली आपल्याकडे 3 पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत. पहिलं आहे MA इन क्लिनिकल सायकॉलॉजी, दुसरं आहे MA इन चाइल्ड सायकॉलॉजी आणि तिसरं आहे MA इन स्पोर्ट्स सायकॉलॉजी. आता क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये आपण मेंटल हेल्थचे असेसमेंट्स, सायकोथेरपी, काउन्सिलिंग या विषयांवर फोकस करतो. चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट, लर्निंग डिफिकल्टीज, बिहेवियरल कन्सर्न्स ह्यांचा अभ्यास केला जातो. एस्पेशली मला हे हायलाइट करायचं आहे, MA इन चाइल्ड सायकॉलॉजी इज व्हेरी गुड फॉर टीचर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. म्हणजे माझं मत तर असं आहे की मोस्टली टीचर्सनी चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये जर डिग्री असेल तर इट विल हेल्प देम टू डील विथ द करंट सिच्युएशन ऑफ द स्टुडंट्स सध्या जी पण आपली चाललेली आहे. मग लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्याकडे स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएशन उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ॲथलीट्सचं मोटिवेशन, फोकस, मग त्यांचं परफॉर्मन्स एनहॅन्समेंट आणि मेंटल रेझिलियन्स यावर आपण काम शिकव. मग आपल्याकडे आहे डिप्लोमा प्रोग्राम विच इज कॉल्ड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन गायडन्स आणि काउन्सिलिंग. हा बेसिकली 1 वर्षाचा डिप्लोमा आहे. हा डिप्लोमा रेकमेंडेड आहे टीचर्स, एज्युकेटर्स, काउन्सिलर्स आणि जे हेल्पिंग प्रोफेशनल्स असतात ह्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त हा असा डिप्लोमा आहे. तर ऑल द कोर्सेस आर एक्स्ट्रीमली प्रॉमिसिंग आपल्या डिपार्टमेंटमध्ये आणि दीज हॅव बीन क्युरेटेड ॲज पर द एसेन्स ऑफ टुडेज सिच्युएशन.
0: तर इतके सर्व कोर्सेस प्रोग्राम्स अवेलेबल आहेत सायकोलॉजीमध्ये, तर तुम्ही या शिक्षण घेऊन आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकता. आणि यात करिअरच्या संधी कोणकोणत्या असतील तेही तुम्हाला माहीत होईल, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: इंजिनियरिंग ची डिग्री है पण हाता जॉब नहीं ना,
7: कारण थ्योरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
6: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
7: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केले UDICE,
6: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होना. सोच बदलो, इंस्ट्रूमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आणि करिअर कट्ट्यामध्ये आपण बोलत असतो MGM विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी आणि करिअरच्या संधी विषयी. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मानसी करसगावकर मॅम, HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. तर मॅम, यामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत
1: आजकाल? हे बघा, स्कूल्स मध्ये, हॉस्पिटल्स मध्ये, इंडस्ट्री मध्ये, स्पोर्ट्स अकॅडमीज मध्ये, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये, रिहॅबिलिटेशन सेंटर्स मध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये सुद्धा सायकोलॉजिस्टची मागणी खूप जास्त वाढत आहे. तर आन्सरिंग टू युअर क्वेश्चन, आपले स्टुडंट्स कॅन वर्क ॲज सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स, मग चाइल्ड सायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, रिहॅबिलिटेशन प्रोफेशनल, मेंटल हेल्थ रिसर्चर आणि HR मध्ये पण भरपूर वाव आहे. तर दे कॅन ऑल्सो वर्क इन HR अँड यु नो रिलेटेड टू द ऑर्गनायझेशनल बिहेवियर स्पेशलिस्ट, NGOs मध्ये, सोशल सेक्टर्स मध्ये ॲज प्रोफेशनल्स. मग ते वेलनेस कोच म्हणून पण काम करू शकतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अकॅडमिशियन्स आणि रिसर्चर्स म्हणून तर ते नेहमीच काम करू शकतात.
0: आणि मॅम, सायकोलॉजीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसेस काय?
1: सर्वात आधी आपलं जे वेबसाईट आहे MGMU.AC.IN, तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सला त्या वेबसाईटवर जाऊन स्वतःला रजिस्टर करावं लागतं. मग ॲज पर द युनिव्हर्सिटी पॉलिसी, जर कॅन्डिडेट एलिजिबल आहे मग त्यांना CET द्यावी लागते, कॉमन एंट्रन्स टेस्ट. त्याच्यामध्ये मग त्यांचा नंबर लागल्यानंतर मग व्हेरिफिकेशन होतं आपल्या डॉक्युमेंट्स, अदर एलिजिबिलिटी क्रायटेरियाचं, आणि मग ॲडमिशन होतं. आणि जितके पण इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत, दे आर वेलकम टू आर डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी इन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MGM युनिव्हर्सिटी. आणि आपला एक नंबर पण आहे, ॲडमिशन 9371714261. तर मग तुम्हाला जी पण क्वेरी असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करून ऑल युअर क्वेरीज वुड गेट रिझॉल्व्ड.
0: तर करिअरच्या संधी आणि ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे हे आता आपण जाणून घेतलं अबाउट सायकोलॉजी डिपार्टमेंट विषयी. स्टे ट्यून्ड. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी, MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशु वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी, MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
4: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट MGMU.AC.IN और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस, N6 सिडको, छत्रपती संभाजीनगर.

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपण बोलत आहोत सायकोलॉजी डिपार्टमेंट विषयी आणि त्यातील करिअरच्या संधी विषयी. तर याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली डॉक्टर मानसी क्रोसगावकर मॅम यांच्याकडून. तर मॅम, एक शेवटचा प्रश्न आहे की सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल?
1: सायकोलॉजी हे फक्त मन समजून घेण्याचे शास्त्र नाही, पण ते मनाला अधिक संवेदनशील, इमोशनली अवेअर आणि सोशली रिस्पॉन्सिबल बनवण्याचा प्रवास आहे. तर जर विद्यार्थ्यांना लोकांबरोबर काम करणे, मेंटल हेल्थ, ह्युमन बिहेवियर आणि समाजासाठी मीनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन करण्याची इच्छा असेल तर सायकोलॉजी हे एक उत्कृष्ट करिअर फील्ड आहे.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तर करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत होतो डॉक्टर मानसी करसगावकर मॅम HOD ऑफ डिपार्टमेंट सायकोलॉजी यांच्यासोबत अबाउट करिअर, करिअरच्या संधी, ऍडमिशन प्रोसेस या संदर्भात माहिती आपण जाणून घेतली. स्टे ट्यून्ड.

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
8: मास्टर टुमारोज टेक, टुडे नॉट संडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन, टुमारोज ब्राइट फ्यूचर. जॉइन Dr. G.Y. Pathrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Pathrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बोना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट इज रेडी टू हेल्प यू मेक योर करियर इन होटल मैनेजमेंट, एविएशन, Culinary Arts, Bakery and Event Management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
7: At

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिड़चिड़ आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: इंजीनियरिंग ची डिग्री है पण हाता जॉब नाही ना,
7: कारण थ्योरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
6: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
7: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
6: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
8: मास्टर टुमारोस टेक टुडे, नॉट समडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन, टुमारोस ब्राइट फ्यूचर. जॉइन Dr. G.Y. Pathrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Pathrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4255.

0: dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: तुझा इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711742 54.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी गीतांजली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मनातल्या गोष्टी मनापर्यंत. काय सुंदर वातावरण झालं आहे ना बाहेर. गर्मीही कमी झाली आहे, बरोबर ना? पण कसे आहे ना, काहींना याचाही आनंद घेता येत नाही. असतात काही असे ज्यांना कुठेच करमत नाही किंवा फिरायलाही जायला आवडत नाही. असो, जसे की मी नेहमी म्हणते, आपण आपल्या हसत खेळत काही गोष्टींचा विचार करणार आहोत आणि एक सामाजिक भान म्हणून आपण त्या गोष्टींचा विचारही करायला हवे. तसाच मी आज एक अत्यंत महत्वाचा आणि ज्वलंत विषय घेऊन आली आहे. विषय तसा गंभीर आहे आणि त्याबद्दल समाजाने, प्रत्येक व्यक्तीने आणि सर्वांनीच विचार करायला हवा. आता तुम्ही म्हणाल, असा कोणता विषय आहे की ज्याबद्दल आपण विचार करत नाही? आपल्याला ऐकायला येतात तो बऱ्याच गोष्टी आणि आपल्या आजूबाजूला त्या घडताना आपण बघतोही आणि पाहून सोडूनही देतो. म्हणजे तो विषय आहे की बालकांमधील वाढती गुन्हेगारी आणि युवा पिढी का सर्वात जास्त गुन्हा करायला प्रवृत्त होत आहे. मग कुठल्या दिशेनं चालला आहे हा समाज? याच विषयावरती आपण बोलणार आहोत आज. अगदी हसत खेळत कुठल्याही गोष्टीचा अतिशय अति ताण न घेता अगदी हलक्या फुलक्या आणि चांगल्या संवादाच्या रुपामध्ये. आता तुम्ही म्हणाल, संवादाचं रुपांतर कसं? फार सोपं आहे. आजकाल आता साधं उदाहरण घ्या, मोबाईलमुळे मुलं हिंसक गेम बघतायत, कंटिन्युअसली मोबाईलवरती गेम खेळतात. त्या गेममुळे होतंय काय? आता एक 13 वर्षाचाच मुलगा घ्या, साधारणतः 7 ते 8 तास तो गेम खेळायचा. सुरुवातीला फक्त गेममध्येच त्याला राग व्यक्त करता यायचा, पण नंतर नंतर त्याने शाळेतही मुलांना दुखापत करणे सुरू केले, कधी कधी घरातही व्हायलन्स व्हायला लागला आणि अशातून सुरुवात होते ती गुन्ह्याची. तर हे वेळीच कुठेतरी थांबवायला हवं. असे एक नाही कितीतरी उदाहरणं आपल्याला बघता येतील आणि त्यावर विचारही करता येईल. तसेच आता छोट्या छोट्या मुली इंस्टाग्रामवरती रील्स टाकतात, मग तिची रील्सला लाईक जास्त आले, माझ्या रील्सला लाईक नाही आले, मग तिच्याबद्दल थोडासा राग व्यक्त होतो, तो कधी व्यक्त होत नाही, मग त्या कुठेतरी दबत जातात गोष्टी आणि त्याचंच रुपांतरण कधी कधी मोठ्या गुन्ह्यामध्ये होऊ शकतं. अशा एक ना अनेक कितीतरी गोष्टींची मी उदाहरणं तुम्हाला देऊ शकते किंवा तुम्ही स्वतःही आपल्या अवतीभोवती घडताना बघत आहात. फार कशाला, आत्ता रिसेंट एक घटना घडली होती, मला ऐकण्यात आली ती आणि बघण्यातही आली, की शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने टीचर्सला थोडंसं दुखापत केली. आता यामागे त्या मुलाचा, त्याच्या मागचा हेतू, त्याच्या किती दिवसाचा तो राग त्याच्या मनामध्ये असणार, तो का त्यावर त्या व्यक्तीवरती चिडला, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी वेळेत जर थांबवल्या नाही तर त्या खूप जास्त त्रासदायक होतात आणि त्याचे रुपांतरण एका मोठ्या गुन्ह्यामध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात. काही विद्यार्थ्यांना गुणांचा त्रास असतो, समोरच्या मुलाला जास्त गुण मिळाले तर मला का नाही, मग त्याच्यावर तो खुन्नस खायला लागतो की याला सगळे चांगलं म्हणतात, याला चांगले मार्क मिळतात, तो त्याच्यामध्ये मेहनत घेतो हा तो बघणार नाही, पण त्याचं कम्पॅरिझन कुठेतरी त्या मुलासोबत केलं जातं, त्यामुळे ह्याला कुठेतरी त्या मुलाबद्दल राग यायला लागतो की त्याला सगळे हुशार म्हणतात, तो सगळ्यात चांगला. पण या गोष्टींचाही विचार आपण करायला हवा. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये येतं मुलांच्या कौटुंबिक परिस्थिती. कुटुंब सगळ्यात पहिली पायरी आहे असं मला वाटतं, की कुटुंबामध्ये जर मुलगा सुरुवातीला कधी कधी खोटं बोलायला लागला, शाळा बुडवायला लागला आणि छोट्या छोट्या गोष्टी चोरी करायला लागला, मित्रांना त्रास द्यायला लागला किंवा प्राण्यांना इतरांना इजा करायला लागला आणि त्याच्यातून त्याला आनंद मिळायला लागला. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आजकाल इंटरनेट. इंटरनेटवर कोणत्या गोष्टी टाकायच्या, कोणत्या गोष्टी नाही टाकायच्या याचं भान कोणालाही राहिलेलं नाही. त्यातून होतंय काय की एक मुलगा एखादी
घटना करून जातोय तर त्याच्या रील्स एवढ्या तयार होतात, एवढ्या त्याच्यावरती मीम्स तयार केले जातात की ह्या विद्यार्थ्याने असं असं केलं, या मुलाने असं असं केलं, या मुलीने असं असं केलं. फक्त केलं केलं केलं केलं ह्याचीच चर्चा होती, पण त्याने का केलं, त्याच्या मागे बॅकग्राऊंड काय होतो, त्याच्यानंतर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीपासून काय त्रास होता याचा कोणीही विचार करत नाही. अहो साधं उदाहरण घ्या, रस्त्यावर जर दोन विद्यार्थिनी पडल्या तर त्यांना उचलतात, त्यांचा मोबाईल घेतात हातात. अशीच एक घटना घडली की रस्त्यात एक दोन मुली पडल्या, दोघींचे मोबाईल खाली पडले, त्यातल्या एका मुलाने मोबाईल हातात घेतला, त्या दोघींना उचललं त्यांना सांभाळणार, तेवढ्यात दुसऱ्या माणसाने त्याचा व्हिडिओ केला आणि सांगितलं की मुलींना

त्याच्या अवतीभोवती लोक त्याला येऊन विचारायला लागतात, तो त्याबद्दल विचार करायला लागतो. मग ही घटना घडण्याच्या अगोदरच त्या मुलाला जर बाजूला घेतलं असतं किंवा त्याची व्हिडिओ शूट न करता त्याला थोडं थांबून विचारलं गेलं असतं की बाबा तुझा त्याचा फोन कुठे, तर तो मुलगा सांगणार होता की मी त्या मुलीला देणार होतो. पण असं होत नाही. त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावरती काय टाकताय, त्याचा समोरच्यावरती किती इम्पॅक्ट होतोय, या गोष्टीचाही गुन्हेगारांसोबत किंवा लहान मुलांसोबत बऱ्याचदा कन्सर्न लिंक लावल्या जाते. मुलं बघतात, ते छोटे मुलं बघितल्यानंतर त्याचा त्यांच्या मनावरती काय परिणाम होतो. आणि आजकाल फेमस होणं, मला लाईक्स जास्त मिळणं, ह्या गोष्टींमध्ये पण छोटे मुलं म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा, ते ऍटोमॅटिकली त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत. सो त्यामुळे होतंय काय की मुलांना शॉर्टकटमध्ये पैसा कमवायचा असतो, शॉर्टकटमध्ये फेमस व्हायचं असतं. त्यांना माहिती आहे काही केलं की आपण सोशल मीडियावरती येणार, आपले फॉलोअर्स वाढणार. पण त्या फॉलोअर्स वाढण्याच्या याच्यामध्ये तुम्ही एखादं गंभीर गुन्हा करताय, गंभीर गुन्ह्यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते, ह्या गोष्टींचा ते विचार करत नाही. पण कुटुंबाने, समाजाने ह्या सगळ्या गोष्टींवर आता विचार करण्याची वेळ आलेली की आपल्या मुलाला चांगले मूल्य शिक्षण देणं, चांगले संस्कार देणं ही आता गरज झालेली आहे. आपण कुटुंबामध्ये त्याला सुरक्षितता कशी देतो किंवा आपण त्यांच्यासोबत कसं डील करतो हे आता पालकांनी सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आणि जर पालकांनी घरातून सुरुवात केली तरच समाजामध्ये बदल होऊ शकतो असं मला वाटतं. आणि खूप साध्या गोष्टी असतात हो, की आता समजा मुलगा पहिल्याच दिवशी घरात येऊन एखाद्या विद्यार्थ्याला स्कूलमध्ये जर काही त्यांनी इजा करून आलेला आहे तर दुसऱ्या दिवशी पालक तिथे स्कूलमध्ये अशा पवित्र्यात जातात की नाही नाही माझ्या मुलानं तर काहीच नसन केलं, त्या मुलाचीच काहीतरी चूक असणार. हो, पण तुमच्या मुलाने जरी केलेलं आहे तर त्याला याच्या मागचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करा, त्याला शांततेत विचारा. जर तुमच्याकडनं तो हँडल होत नाहीये तर त्याला समुपदेशकाकडे न्या, त्याची चौकशी करा. एकही घटना अशी सडनली घडत नसते, त्या घटनेमागे बऱ्याच काळ गेलेला असतो, बऱ्याच गोष्टी घडल्या गेलेल्या असतात. पण ह्याचा कोणीच विचार करत नाही, त्याने क्राईम केलाय आता त्याला शिक्षा भोगायला लागणार. तसंही शिक्षा भोगायच्या अगोदर त्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या विद्यार्थिनीने जर काही गुन्हा केलेला आहे तर त्या गोष्टींपासून त्याला परावृत्त कसं करायचं हे कुटुंबाने सर्वात अगोदर समजून घ्यायला हवं. त्यानंतर शिक्षकांनी जर मुलगा विद्यार्थी शाळेमध्ये काही चुकीचं वर्तन करायला लागलाय, त्याच्या वर्तनात, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या भावनांमध्ये जर काही बदल झालेला आहे तर तो बदल जाणून घ्यायला हवा. जिथे कुठे त्याला गरज पडेल तिथे त्याला मदत करायला हवं. आणि त्याचसोबत समाजाने फक्त टीकेची भूमिका न घेता खेळ, कला, सांस्कृतिक कार्यक्रम वाढवावेत. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करावी. प्रत्येक मुलाकडे संशयाने न बघता समजुतीने बघावं. शाळा, पालक आणि समाज यामध्ये समन्वय वाढवणं गरजेचं झालेलं आहे. चांगल्या कामांचं मुलांचं कौतुक करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. आणि त्यांच्यावरती कंटिन्युअसली बाहेरनं तुम्ही काय पाहून येताय आणि त्याच गोष्टीवरती जर चर्चा करताय तर तिथे कुठेतरी पाणी तुंबणार. त्याच्या डोक्यातही हेच येणार की बाबा मी एवढा मोठा फार काही गुन्हा केला नव्हता तरीही मला एवढं सगळं ऐकायला लागतंय. सो इथे कुठेतरी आपल्याला या गोष्टींना थांबवावं लागेल. आणि त्याचबरोबर मुलांना राग का येतोय, ते कुठल्या तणावात आहेत, त्यांनी या तणावासोबत कसं डील करावं, रागावरती कसं कंट्रोल करावं, या सगळ्या गोष्टींना आता पालकांनी स्वतः शिकणं गरजेचं झालंय. त्यानंतर विद्यार्थ्यांनाही शाळेमध्ये या गोष्टींबद्दल अवेअर करणं गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटना थांबवण्यामध्ये आपण कुठेतरी यशस्वी होऊ असं मला वाटतं. बाल गुन्हेगार कधी जन्माला येत नसतात, तो कधी कधी परिस्थितीने, कधी कधी दुर्लक्ष झाल्याने, कधी कधी चुकीचे संस्कार दिल्या गेल्यामुळे. मी म्हणणार नाही की प्रत्येक आईवडील हे चुकीचे संस्कार देतात, पण घरात असल्यानंतर मुलांसोबत तुम्ही किती संवाद साधताय, किती आपुलकीने बोलताय, त्याच्यामध्ये कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल तुम्ही प्रेम कसं निर्माण करताय हे सर्वात पहिलं पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कधी कधी विद्यार्थ्यांना, बालकांना भावनिकतेचा अभाव झाल्यावरही त्यांना असुरक्षितता होती, त्यांना तो राग असतो की मला कोणी प्रेमाने बोलत नाही, मला घरात कोणीच नीट

0: समजून घेत नाही किंवा मला घरात जर मुलांना आपुलकी प्रेम त्यांना आदर ह्या गोष्टी जर मिळाल्या ना तर आपण ह्या गोष्टींना थांबवू शकतो. गुन्हा घडल्यानंतर त्यांना शिक्षा देण्यापेक्षा गुन्हा घडूच नये अशी माणसं घडवणं आता समाजाची खरी जबाबदारी आहे आणि त्याची सुरुवात होती कुटुंबापासून. जर कुटुंबाने ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक हाताळल्या तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण असे गुन्हे होण्यापासून थांबवू शकतो. तसेच जर शिक्षकांना कधी विद्यार्थ्यांमध्ये किंवा कुणामध्ये जर असं काही जाणवलं की बाबा हा रोजच्या पेक्षा वेगळा वागतोय, आज जरा जास्तच चिडचिड करतोय किंवा हा इतका जास्त आक्रमक कशामुळे झाला, हा कधीच न चिडणारा मुलगा आज अचानक कसं काय चिडलाय, तर त्याला समजून घेणं महत्वाचं आहे. त्याला योग्य ते मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्या मार्गदर्शनातूनच त्याला त्याची जाणीव होणार आहे की आपण कुठे चुकलो आहोत कुठे बरोबर आहोत. ह्या सगळ्या गोष्टींची बारकाईनं ज्याला जाणीव असते त्याच्यापर्यंत त्याला पोहोचवणं किंवा तिथपर्यंत त्याला नेऊन सोडणं, त्याच्या कुटुंबाला त्याचा रस्ता दाखवणं हे एका शिक्षकाचं काम आहे असं मला वाटतं. प्रत्येक ठिकाणी मुलगाच चुकीचा आहे किंवा त्याच्याचमुळे सगळं घडतंय असं होत नाही. सर्वात अगोदर कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंब ही पहिली पायरी असते. घरात जिथे मुलगा सुरक्षित असतो सगळ्यात सेफ झोन मध्ये कम्फर्ट झोन मध्ये असतो ते म्हणजे कुटुंब. आई वडील मुलांसोबत कसे वागतायत, किती वेळ त्यांना देतायत, त्यांच्या भावना त्यांचे विचार ते किती एकमेकांना जाणून घेतायत समजून घेतायत ह्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. आजकाल मुलांना हवं ते सगळं मिळतंय पण ते मिळाल्यानंतरही क्राईम वाढतायत, तर हे कुठेतरी थांबायला हवं. जर मुलगा म्हणतोय मला फोन हवाय तर तुम्ही फोन आणून देता पण तो फोन घेतल्यानंतर तो त्याचा वापर कसा करणार आहे, त्याला काय त्याची मानसिकता त्याच्यामुळे होणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करायला आता कुटुंबाने सुद्धा विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं की कुटुंबामध्ये पॉझिटिव्ह संवाद होणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह संवाद कसा करायचा, काही नाही, मुलांना समोर बसून त्यांच्याशी शांततेने मला तुझ्यावर विश्वास आहे, तू जे करतोय ते योग्य आहे का याचा तू विचार करावा, अशा गोष्टींमध्ये अगोदर त्यांना बोलत राहावं किंवा बोलतं करण्याचा प्रयत्न करावा. खेळकर मुलगा जर अचानक शांत होतोय तर 8 दिवस झाले 10 दिवस झाले तो बोलतच नाही, तर तुम्ही असं समजावं की त्याला गरज आहे बोलतं करण्याची. तर त्याला बोलतं होण्याकरता त्याला कधी कधी हसत खेळत किंवा त्याच्या विश्वासात जाऊन तुम्हाला त्याला बोलतं करावं लागणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर मुलांमध्ये आई वडिलांमध्ये बॉन्डिंग एक चांगली निर्माण होते आणि त्या बॉन्डिंगमुळे मुलाला हा विश्वास असतो की नाही माझ्या घरात मी सेफ आहे, त्यामुळे तो चुकीचे काम करायला थोडासा मागे फिरतो. आणि त्यानंतर येते भूमिका ती शिक्षकाची. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुद्धा असाच बॉन्ड निर्माण होणं गरजेचं आहे. घराघरांमध्ये जर मुलांना प्रेम, शाळेत मूल्य शिक्षण आणि समाजात कसं वावरावं याची जबाबदारी जर घरापासूनच मुलांना शिकवण्यात आली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी गुन्हे थांबवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो.
1: आशा करतो की तुम्हाला आजचा हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.

0: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ

0: विक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथ विक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथ विक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सुडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: विक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथ विक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथ विक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सुडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सुडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ

0: केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप
1: लिमिटेड सीट्स आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891748447.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
7: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
8: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सुडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
7: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026.
1: नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या

0: लॅब्स हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी अँड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
8: मास्टर टुमारोज टेक टुडे, नॉट समडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Pathrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honors, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma. NEP 2020 ready. World-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Pathrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
9: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
10: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
9: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
10: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 और 9665353515.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
7: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
6: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
7: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: इंजिनियरिंग ची डिग्री है पण हाता जॉब नहीं ना,
7: कारण थ्योरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
6: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
7: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
6: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
8: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
2: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
8: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
2: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजी नगर.
8: मास्टर टुमारोज टैंक टुडे, नॉट संडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन, टुमारोज ब्राइट फ्यूचर. जॉइन Dr. G.Y. Pathrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Pathrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 9371174254.
9: Patavikrita Bandhu Bhagini Jack Kalyana असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
10: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
9: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
10: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहित.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-679245 or 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफ टॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट इज रेडी टू हेल्प यू मेक योर करियर इन होटल मैनेजमेंट, एविएशन, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
7: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
8: आणि मतदान दिनांक 25 जुलै, सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
7: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
8: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ

0: फायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
6: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhajinagar.
7: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 9404474266 or visit mgmu.ac.in.
8: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
9: आणि मतदान दिनांक 25 जुलै, सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
8: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
9: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकातर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503 08 2913.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
8: मास्टर टुमारोस टैंक टुडे नॉट संडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Pathrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honors, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Pathrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 93711742544.
9: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
10: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
9: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण

0: पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बोना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
7: पतविक्रेता बंधुभगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
8: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
7: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
8: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकातर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
5: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
6: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
5: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
6: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
5: MGM University Department of Instrumentation and Control Engineering, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
7: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
8: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
7: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
8: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.

0: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: लेट्स टॉक अबाउट करियर. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि करियर कट्टा मध्ये आपण वेगवेगळ्या करिअरच्या संधींबद्दल बोलत असतो. तर आज आपण बोलणार आहोत MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी विषयी. आपल्या सोबत आहे डॉक्टर मानसी करजगावकर मॅम, HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. तर मॅम, सर्वात आधी तर आम्हाला तुमच्या डिपार्टमेंट विषयी सांगा.
1: MGM युनिव्हर्सिटी मधील सायकॉलॉजी डिपार्टमेंट हे विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक एक्सलन्स सोबतच त्यांच्या ह्युमन अंडरस्टँडिंग, इमोशनल इंटेलिजन्स, मेंटल हेल्थ अवेअरनेस आणि प्रॅक्टिकल स्किल डेव्हलपमेंटवर विशेष भर देणारे डिपार्टमेंट आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य, इमोशनल वेलबिईंग झालं, बिहेवियरल सायन्सेस झालं आणि काउन्सिलिंग ह्याचे खूप जास्त महत्त्व वाढत आहेत. त्यांना झपाट्याने एकदम फास्ट रीतीने हे सगळं वाढत आहे, त्यामुळे सायकॉलॉजी हे अत्यंत प्रॉमिसिंग फील्ड बनले आहे. हे सगळं कन्सिडर करून आपल्या डिपार्टमेंटची जी फॅकल्टीज आहेत ते अतिशय एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे, एक्सपर्ट्स आहेत त्या फील्डमधले, त्या क्षेत्रातले. आणि आपलं जे डिपार्टमेंट आहे ते एक्सपिरियन्शियल लर्निंग अप्रोच जो आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बेस्ड ऑन NEP, आपण स्टुडंट्सला एक्सपिरियन्शियल लर्निंग अप्रोच वापरतो आणि भरपूर फील्ड वर्क आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिसेस आपण त्यांच्याकडून करून घेतो. ॲडिशनली आपल्याकडे सायकॉलॉजिकल टेस्टिंग शिकवलं जातं विद्यार्थ्यांना, काउन्सिलिंग स्किल शिकवलं जातं आणि केस बेस्ड लर्निंग हे पण शिकवलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत ते हॉस्पिटल्समध्ये, निरनिराळ्या NGOs, रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये, स्कूल्समध्ये आणि रिलेटेड इंडस्ट्रीजमध्ये आपण एक्सपोजर देतो स्टुडंट्सला. रिसर्च ओरिएंटेशन हे अतिशय स्ट्रॉंग आहे आपल्या डिपार्टमेंटचं. हे सगळं बघून विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट

0: तुझ्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 74 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि

0: यूजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एम टेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry project start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

0: करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत सायकोलॉजी या फील्ड विषयी. तुम्ही ट्यून केलं MGM 90.8 FM. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर मानसी करजगावकर मॅम, HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी, MGM युनिव्हर्सिटी. सो मॅम, सायकोलॉजी मध्ये कोणकोणते प्रोग्राम्स अवेलेबल आहेत?
1: आपल्या डिपार्टमेंटमध्ये सध्या अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत आणि डिप्लोमा लेवलचे सुद्धा स्पेशलाइज्ड कोर्सेस उपलब्ध आहेत. अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये आपल्याकडे BA ऑनर्स सायकॉलॉजी आणि BA ऑनर्स सायकॉलॉजी विथ रिसर्च हा प्रोग्राम उपलब्ध आहे. आता जे BA ऑनर्स सायकॉलॉजी विथ रिसर्चचा जो कार्यक्रम आपण राबवतो त्याची स्पेशालिटी ही आहे, 4 वर्षाचा बॅचलर्स डिग्री केल्यानंतर विथ रिसर्च विद्यार्थ्याला डायरेक्ट PhD ला अपियर करता येत. ते PhD साठी एलिजिबल होतात ॲज पर द यु नो एज्युकेशन पॉलिसी आत्ता. आणि हे कोर्सेस विद्यार्थ्यांना सायकॉलॉजी चं थिअरिटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल जे फाउंडेशनल नॉलेज आणि रिसर्च स्किल्स आहेत त्याच्यात खूप मदत करतं. हे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स झाले. पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्समध्ये खूप इंटरेस्टिंगली आपल्याकडे 3 पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत. पहिलं आहे MA इन क्लिनिकल सायकॉलॉजी, दुसरं आहे MA इन चाइल्ड सायकॉलॉजी आणि तिसरं आहे MA इन स्पोर्ट्स सायकॉलॉजी. आता क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये आपण मेंटल हेल्थचे असेसमेंट्स, सायकोथेरपी, काउन्सिलिंग या विषयांवर फोकस करतो. चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट, लर्निंग डिफिकल्टीज, बिहेवियरल कन्सर्न्स ह्यांचा अभ्यास केला जातो. एस्पेशली मला हे हायलाईट करायचं आहे, यु नो MA इन चाइल्ड सायकॉलॉजी इज व्हेरी गुड फॉर टीचर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. म्हणजे माझं मत तर असं आहे की मोस्टली टीचर्सनी चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये जर डिग्री असेल तर इट विल हेल्प देम टू डील विथ द करंट सिच्युएशन ऑफ द स्टुडंट्स सध्या जी पण आपली चाललेली आहे. मग लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्याकडे स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएशन उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ॲथलीट्सचं मोटिवेशन, फोकस व त्यांचं परफॉर्मन्स एनहॅन्समेंट आणि मेंटल रेझिलियन्स यावर आपण काम शिकव. मग आपल्याकडे आहे डिप्लोमा प्रोग्राम विच इज कॉल्ड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन गायडन्स आणि काउन्सिलिंग. हा बेसिकली 1 वर्षाचा डिप्लोमा आहे. हा डिप्लोमा रेकमेंडेड आहे टीचर्स, एज्युकेटर्स, काउन्सिलर्स आणि जे हेल्पिंग प्रोफेशनल्स असतात ह्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त हा असा डिप्लोमा आहे. तर ऑल द कोर्सेस आर एक्स्ट्रीमली प्रॉमिसिंग आपल्या डिपार्टमेंटमध्ये आणि यु नो दिस हॅव बीन क्युरेटेड ॲज पर द एसेन्स ऑफ यु नो टुडेज सिच्युएशन.
0: तर इतके सर्व कोर्सेस प्रोग्राम्स अवेलेबल आहेत सायकोलॉजीमध्ये, तर तुम्ही या शिक्षण घेऊन आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकता. आणि यात करिअरच्या संधी कोणकोणत्या असतील तेही तुम्हाला माहीत होईल, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
2: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
2: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे नितार्थ प्रसारित.
3: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 or 9665353515.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: What's your problem, dude?
7: Batata.
6: What the...

0: आम्ही काचऱ्या करून तळलं आम्ही सुटला वास लई भारी कडईत झालं सर अन बटाटा आला थरथरत वर वर येऊन म्हणतोय दादा खाला का जीवाला खा मीच की तुझा तो वेफर आमचा भी वेफर आणि तुमचा भी वेफर पर तुम्हाला पाहिजे काय वरून चकचकीत रॅपर
1: एक्सक्यूज मी
0: प्रॉब्लेम नाव काय
2: पप्या
0: कुठे गेलो का

0: कधी किल्ला
1: किल्ला व्हॉटएव्हर
0: मग काय केलंय हे पप्या पंप्यानं किल्ला नाही केला कधी पकडम पकडम पकडम पकडम पकडम पकडम चाळून आणली माती ढंपक हे मोठाले दगडी डंबक केला काला चिखल झाला.

0: the hell? विकत मिळतो तो बाजारात आणि इट्स फार बेटर दॅन दिस मडी स्टफ.
1: अरे पप्या, त्यात कसली गंमत? बघ पंप्याला नाही समजत, आपल्या किल्ल्याची ही गंमत.
0: नॉनसेन्स, वेळ आहे.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करिअर कट्ट्यामध्ये आपण बोलत असतो MGM विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी आणि करिअरच्या संधीविषयी. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मानसी करसगावकर मॅम, HOD ऑफ डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. तर मॅम, यामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत
1: आजकाल? हे बघा, स्कूल्स मध्ये, हॉस्पिटल्स मध्ये, इंडस्ट्री मध्ये, स्पोर्ट्स अकॅडमीज मध्ये, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये, रिहॅबिलिटेशन सेंटर्स मध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये सुद्धा सायकोलॉजिस्टची मागणी खूप जास्त वाढत आहे. तर आन्सरिंग टू युअर क्वेश्चन, आपले स्टुडंट्स कॅन वर्क ॲज सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स, मग चाइल्ड सायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, रिहॅबिलिटेशन प्रोफेशनल, मेंटल हेल्थ रिसर्चर आणि HR मध्ये पण भरपूर वाव आहे. तर दे कॅन ऑल्सो वर्क इन HR अँड यु नो रिलेटेड टू द ऑर्गनायझेशनल बिहेवियर स्पेशलिस्ट, NGOs मध्ये, सोशल सेक्टर्स मध्ये ॲज प्रोफेशनल्स. मग ते वेलनेस कोच म्हणून पण काम करू शकतात आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अकॅडमिशियन्स आणि रिसर्चर्स म्हणून तर ते नेहमीच काम करू शकतात.
0: आणि मॅम, सायकोलॉजीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसेस काय?
1: सर्वात आधी आपलं जे वेबसाईट आहे MGMU.AC.IN, तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सला त्या वेबसाईटवर जाऊन स्वतःला रजिस्टर करावं लागतं. मग ॲज पर द युनिव्हर्सिटी पॉलिसी, जर कॅन्डिडेट एलिजिबल आहे मग त्यांना CET द्यावी लागते, कॉमन एंट्रन्स टेस्ट. त्याच्यामध्ये मग त्यांचा नंबर लागल्यानंतर मग व्हेरिफिकेशन होतं आपल्या डॉक्युमेंट्स अदर एलिजिबिलिटी क्रायटेरियाचं आणि मग ॲडमिशन होतं. आणि जितके पण इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत, दे आर वेलकम टू आर डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी इन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MGM युनिव्हर्सिटी. आणि आपला एक नंबर पण आहे, ॲडमिशन 9371714261. तर मग तुम्हाला जी पण क्वेरी असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करून ऑल युअर क्वेरीज वुड गेट रिझॉल्व्ड.
0: तर करिअरच्या संधी आणि ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे हे आता आपण जाणून घेतलं अबाउट सायकोलॉजी डिपार्टमेंट विषयी. स्टे ट्यून्ड.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
2: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
1: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
2: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.
3: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
4: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
3: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
5: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
6: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
5: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
6: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
5: MGM University Department of Instrumentation and Control Engineering. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपण बोलत आहोत सायकोलॉजी डिपार्टमेंट विषयी आणि त्यातील करिअरच्या संधी विषयी. तर याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली डॉक्टर मानसिक रसगावकर मॅम यांच्याकडून. तर मॅम, एक शेवटचा प्रश्न आहे की सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल?
1: सायकोलॉजी हे फक्त मन समजून घेण्याचे शास्त्र नाही, पण ते मनाला अधिक संवेदनशील, इमोशनली अवेअर आणि सोशली रिस्पॉन्सिबल बनवण्याचा प्रवास आहे. तर जर विद्यार्थ्यांना लोकांबरोबर काम करणे, मेंटल हेल्थ, ह्युमन बिहेवियर आणि समाजासाठी मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन करण्याची इच्छा असेल तर सायकोलॉजी हे एक उत्कृष्ट करिअर फील्ड आहे.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तर करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत होतो डॉक्टर मानसिक रसगावकर मॅम HOD ऑफ डिपार्टमेंट सायकोलॉजी यांच्यासोबत अबाउट करिअर, करिअरच्या संधी, ऍडमिशन प्रोसेस या संदर्भात माहिती आपण जाणून घेतली. स्टे ट्यून.

0: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
1: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप.
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: उद्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
3: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
2: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
3: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: Master tomorrow's tank today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
2: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
2: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.
3: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 or 9665353515.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
2: पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
3: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
2: नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
3: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
6: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
7: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
6: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
7: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
6: MGM University Department of Instrumentation and Control Engineering. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर. पतविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पतविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026
1: आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पतविक्रेत्यांनाच मतदान करता येईल.
0: नोंदणीकृत पतविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मनपा शाळा बडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा.
1: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ प्रसारित.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: एडमिशन ओपन MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.
4: Bada.

MGM 90.8 FM साथ है तो बात है।